नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक ते मुख भोज नानक

अहंत तुझी हर अनक अनेक अनंता तेरी अनक करे हर पूजा जी तप तापह जपह बेनता तेरे अनेक पड़े बहु सिमृत शास्त्र जी कर क्रिया खट करम करंता से भगत भले जन नानक जी जो भावे मेरे हर भगवंता तू आदि पुरख अपरंपर करता जी तुद जे वडियावर ना कोई तू जग जग एको सदा सदा तू एको जी तू नह चल करता सोई तुद